0: वन खटु मजुदा हमले बेरानो गुजुदा जनो सकोबे यो हम सिनिया बेराम र किन हम बाम सैबो कतरबा नि म बोंनाचा याकु मैबो फायन मकलुन गबो फायन ताय दे साना खक्तोंसी आबो तनि बुमा दाति मामि रक्सों दे
1: आको संगाने सासे पाय खुबला ताय